102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. यावेळी सकाळचे 5:57 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो. मंगलवाद्यांनी आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं नंदू होनप यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया शिरीष देशपांडे यांची भक्तिरचना रंजना चोगळेकर यांच्या आवाजात. संगीत

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात दामोदर शिरवळे यांचं बुद्धगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं आनंद शिंदे यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात ही देशभक्ती रचना.

आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन या विचार मंथनाच्या कार्यक्रमात स्वाती जोशी यांच्या विचारांचा भाग 5.

0: नमस्कार, मी सौभाग्यवती स्वाती देवेंद्र जोशी. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे संत महात्म्य. श्रोते हो, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात. पसायदानातील या ओळी, त्यातील शेवटची ओळ, जो जे वांछिल तो ते लाहो, काय पण मस्त ना. ज्याला जे हवे ते त्याला प्राप्त होवो, किती भारी. असे झाले तर सगळ्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होईल. पण एखादा वाईट वृत्तीचा माणूस असेल आणि त्याने भलतीसलती इच्छा व्यक्त केली तर, अहो, इतका साधा विचार पसायदान लिहिताना माऊलींनी केला नसेल काय. जो जे वांछिल तो ते लाहो, अर्थात ज्याला जे हवे त्याला ते प्राप्त हो, असे म्हणताना माऊलींनी विश्वात्मकाकडे अशी मागणी करताना सामान्याप्रती केवढा आत्मविश्वास दाखवलेला आहे. वरील ओवी व्यवस्थित पद्धतीने वाचल्यास माऊलीच्या या सामान्यांप्रतीच्या आत्मविश्वासाचे कारण समजते, किंवा तो आत्मविश्वास किती सार्थ आहे याची खात्री पटते. माऊली पसायदानांमध्ये त्यांचे गुरु श्री निवृत्तीनाथांना विश्वात्मक संबोधन करते आहे. त्यांच्याकडे प्रसादाचे दान मागतायत. काय मागतायत? तर जे खळांची व्यंकटी सांडो, खल म्हणजे दुर्जन आणि व्यंकटी म्हणजे खलांच्या मनातील कुटिलता. माऊली, त्या कुटिलतेचा नाश व्हावा, ती मनाची वक्रता नष्ट हो, अशी मागणी करतायत. जगातील वाईट गोष्टी नष्ट होण्यासाठी वाईट गोष्टी करणाऱ्याचा नाश करण्याची गरज नसून त्याचा वाईट विचार नष्ट केला तरी चालतो, या विचारांची माऊली आहेत. त्यामुळे माऊली खल नष्ट हो असे न म्हणता खलांच्या ठिकाणी असलेले दुर्जनत्व नष्ट हो, अशी मागणी करतायत. सत्कर्मे रती वाढो, अर्थात चांगल्या कामांमध्ये त्याची रती वाढो, त्याचे प्रेम वाढो. चांगल्या कामामध्ये एकदा आवड निर्माण झाली की वाईट विचार करायला त्याला सवडच मिळणार नाही. सर्व लोकांमध्ये एकमेकांप्रती प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची वागणूक असू द्यावी. दुर्जनांच्या ठिकाणी असलेला अहंकार, अज्ञानरूपी अंधकार नष्ट हो आणि सर्वांना स्वधर्माची जाणीव हो. आता मला सांगा, एवढे सगळे सकारात्मक बदल ज्याच्यामध्ये होईल तो वाईटाची इच्छा करेल तरी काय. आणि म्हणून माऊली पूर्ण विश्वासाने आपल्या गुरूंकडे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो, अशी मागणी करतायत. व्यंकटी सांडो, अशी रचना करताना इतर कुठलेही क्रियापद न वापरता माऊलींनी सांडो असेच म्हटलेले आहे. प्रत्येक शब्द योजण्यामागे माऊलीचा एक एक उद्देश आहे. एखादी गोष्ट पडली तर उचलता येते, सुटली तर बांधता येते, पण एखादा द्रवपदार्थ सांडला तर मात्र उचलणे अशक्य आहे. त्यामुळे माऊली दुर्जनत्व सांडायला सांगतायत. संत ज्ञानेश्वर काय, संत नामदेव काय, संत तुकाराम काय, या संपूर्ण संत महात्म्याचे जीवनच मुळी समाजासाठी असते. समाजजागृती, संस्कृतीवर्धनाचे एवढे मोठे काम करूनही कोणताही अहंकार त्यांच्या ठिकाणी दिसत नाही. तरीही एका अभंगात संत नामदेव म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. किती हा नम्रपणा. राष्ट्रसंत गाडगेबाबा म्हणतात, नको धर्म कृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चावा. या जीवनाचे कल्याण करावे याच उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सर्व विश्वची व्हावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलेकी तरीच लाभ. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन या विचार मंथनाच्या कार्यक्रमात स्वाती जोशी यांच्या विचारांचा भाग 5 ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे

या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी या दैनंदिन सदरात खरीप हंगामातील मुख्य पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर आहे भावना कांबळे यांचा. आरोग्यम ठाणे संपदा 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जाईल. दिनविशेष आपण ऐकू शकाल 6:55 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात सकाळी 7:40, सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि याच कार्यक्रमाच्या उर्वरित रचना सकाळी 8:40 प्रसारित होईल. सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:00. सकाळी 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 आपकी पसंत, दुपारी 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केला जाईल.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 युवावाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. विधिमंडळ समालोचन 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:30 आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमात विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन कायदा याविषयी ज्येष्ठ पत्रकार अंकुशा वाकडे यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर गृहउद्योग चालविणारे अनुप अंबादास धामोरे मुक्काम दारव्हा यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. तर श्रोते हो, असे असतील आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आमच्या या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचे प्रसारण 102.7 MHz वर.

0: कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सत्रात आज आपण माहिती जाणून घेऊयात खरीप हंगामातील मुख्य पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी. मंडळी, खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करताना माती परीक्षण करून त्यावर आधारित अहवालातील शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा देणे अधिक फायद्याचे असते.

0: होते, परंतु सर्वच शेतकरी बांधवांना माती परीक्षण करून घेणे शक्य होईल असे नाही आणि त्याप्रमाणे खत देणे हे देखील शक्य नाही. अशा स्थितीत सुद्धा विविध पिकांसाठी करण्यात आलेल्या अन्नद्रव्यांच्या सर्वसाधारण किंवा ब्लँकेट शिफारशीचा अवलंब करून यशस्वीपणे पीक उत्पादन घेता येऊ शकते. खरीप हंगामातील मुख्य पिकांमध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, खरीप ज्वारी आणि मका या प्रमुख पिकांचा समावेश होतो. शक्य तेथे माती परीक्षणावर आधारित किंवा शक्य नसल्यास माती परीक्षणाशिवाय सुद्धा एकात्मिक पद्धतीने आपणास खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन करता येते. मंडळी, सेंद्रिय भरखते आणि जैविक खते हा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधील महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. पेरणीपूर्वी सर्व प्रकारच्या पिकांना चांगले मुरलेले आणि कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत किमान 3 वर्षातून एकदा तरी पेरणीपूर्वी द्यावे आणि नंतर वखराची पाळी देऊन ते जमिनीत चांगले मिसळावे. कोरडवाहू कपाशी, खरीप ज्वारी, मका आणि तूर यासाठी एकरी 1 ते 1.5 टन किंवा 1 ट्रॅक्टर ट्रॉली किंवा 4 ते 5 गाड्या कंपोस्ट किंवा शेणखत द्यावे. मंडळी, कपाशी, ज्वारी आणि मका या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम हे नत्रस्थिरीकरण करणारे आणि PSB हे स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धन खत प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीच्या वेळी बियाण्यास चोळून लावावे. नत्रस्थिरीकरण करणाऱ्या जैविक खतांसाठी सोयाबीन पिकासाठी हे रायझोबियम जापोनिकम आणि तूर पिकासाठी रायझोबियम सायसरी आणि स्फुरदाकरिता PSB ही जैविक खते प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीच्या वेळी चोळून लावावीत. विदर्भामध्ये कपाशी बीटी आणि बगर बीटी कोरडवाहू तसेच बागायती पद्धतीने घेतले जाते. त्यातसुद्धा देशी सुधारित, अमेरिकन सुधारित, देशी संकरित आणि अमेरिकन संकरित अशा वेगवेगळ्या जातींची कपाशी घेतली जाते. अशा प्रत्येक स्थितीत पोषक अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. बागायती बीटी कपाशीसाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 120-60-60 म्हणजेच एकरी 48-24-24 एवढी मात्रा, यापैकी नत्र आणि पालाश 4 वेळा विभागून आणि संपूर्ण स्फुरद लागवडीच्या वेळी देण्याची शिफारस आहे. कोरडवाहू परिस्थितीमध्ये सर्व बीटी वाण तसेच बगर बीटी वाणांच्या अमेरिकन सुधारित, देशी संकरित आणि अमेरिकन संकरित यासाठी हेक्टरी किलोमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 90-45-45 म्हणजेच 1:36:18:18 एवढी मात्रा, यापैकी नत्र 2 वेळा विभागून आणि संपूर्ण स्फुरद तसेच पालाश लागवडीच्या वेळी देण्याची शिफारस आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण खरीप हंगामातील मुख्य पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणी हा दैनंदिन कार्यक्रम ऐकलात. वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, PUG ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबोट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्त्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई.

0: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतो आहे आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली, यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओवर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आत्तासुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड करणं, आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित ते ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे, pH, TDS, COD, BOD असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतला आहे. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात, त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. DO डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि DO हा कंपल्सरीली असायला हवं. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाही आहे. कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवा आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा, ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार, त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे, जो सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते CETP सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की STP असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन, एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 MLD पाणी सप्लाय होतो आहे आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती, तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं, आपला जो रॉ वॉटर आहे, जो सोर्स आहे आपला, तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे. कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे, त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा, ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे, सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस. कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे, पॅथोजन एलिमिनेशनसाठी. का? कारण हे म्हणजे रोग पसरतात, त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
0: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.

0: शिकत होतात कार्यक्रम परिसर हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. यानंतर
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकलेत. 102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो, प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. श्रोते हो, प्लास्टिक पिशव्या आजच्या काळात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. हे आपले काम सोपे करते आणि आपल्याला खूप सोयीही देते. ते आता आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. आपण ती जवळजवळ दररोज विविध कारणांसाठी वापरतो. वापर एवढा आहे की एखाद्या दुकानदाराने आपल्याला प्लास्टिकची पिशवी देण्यास नकार दिला तर त्याचा आपल्याला अनेकदा रागही येतो. श्रोते हो, शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याने दुकानदारांचा नकार आहे. श्रोते हो, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे आपलं काम सुकर होत आहे, पण त्याची किती किंमत मोजावी लागेल हा विचार आपण मुळीच करत नाही. प्लास्टिकची पिशवी आपल्या पृथ्वीचे पर्यावरणाचे नुकसान करत आहेत, त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवले पाहिजे. आपले पर्यावरण चांगले करण्यासाठी आणि त्याचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थांबवला पाहिजे. प्लास्टिक पिशव्या हे प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहे. श्रोते हो, प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. ते जमिनीत राहते, जे जमिनीच्या प्रदूषणाच्या वाढत्या समस्येस कारणीभूत ठरते. तसेच त्यामुळे जलप्रदूषणही होते. लोक रस्त्यावर, नाले आणि नद्यांमध्ये बेफिकीरपणे पिशव्या फेकत असल्याने ते जलकुंभात शिरतात. ही प्लास्टिक पिशवी पाण्यात खोलवर जाऊन जलचरांनाही बाधा करते. इतकेच नाही तर प्लास्टिकच्या पिशव्या मातीसुद्धा दूषित करतात, ज्यामुळे झाडांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. ते तुटल्यानंतर जमिनीत मुरतात आणि तेथेच राहतात, त्यामुळे जमिनीत वंध्यत्व निर्माण होते. रसायन मातीला बाधा आणते आणि शेतीमध्ये हस्तक्षेप करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिकमुळे जनावरांचा मृत्यू होतो. श्रोते हो, प्राण्यांना काय खावे आणि काय टाळावे याचे भान नसते. भटके प्राणी त्यांच्या शरीरात अडकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन टाकतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात गंभीर आजार होतात. कधीकधी तर प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्याने त्यांचा गुदमरून मृत्यूही होतो. आणि एवढेच नाही तर सर्वांनी प्लास्टिकच्या पिशव्या टाळणे महत्त्वाचे आहे. श्रोते हो, मानवी आरोग्याला आणि प्लास्टिक जाळल्याने त्यातील विषारी वायू बाहेर पडतात, ज्यामुळे मानवी आरोग्याला आणि श्वसनसंस्थेला मोठा धोका निर्माण होतो. यासाठीच सर्वांनी प्लास्टिकच्या पिशव्या टाळणे महत्त्वाचे आहे. त्याऐवजी आपण कपड्यांच्या पिशव्या वापरल्या पाहिजे. प्लास्टिकच्या पिशव्यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला आळा घालणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग प्लास्टिकचा वापर कमी करू आणि वातावरण आपलं स्वच्छ करू. एक निर्धार करू, स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्त करू.

श्रोते हो दिनविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त लघुभाषण आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं पूजा ब्राह्मणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

प्लास्टिकचे होत नाही विघटन, वसुंधरेचे आक्रंते मन, पशुपक्ष्यांना होत असे बाधा, विचार करा, हा तरी साधा.

हिरवा हिरवा रंग गहिरा नितळपणाचा मुठीत पारा श्वासांमध्ये भरून घ्यावा दरीमधला गंध वावरा वारा कसला उधानलेला निर्झर वाहती नदीकडे गर्द सावल्या तरुबेलींच्या अलीकडे अनपलीकडे तळे साचल्या आठवणींचे पुन्हा वाहने आसुसलेले पुन्हा झेलुने घ्यावे अलगद तृणफुलांचे मोहक झेले वसुंधरा ही तुमची माझी वसुंधरेचा वसा जपावा अनाहताचा नाद निरंतर असा असावा असा हसावा.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

वेळी सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग, आकाशवाणी, यवतमाळ.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026

0: वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी 1 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्त माध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3रा वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं

0: नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये NDRFचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबई, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLOंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
6: मग
5: मग काय,
6: स्वतःपासून सुरुवात कर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनाविशेष. आज शुक्रवार, दिनांक 3 जुलै 2026. संत नामदेव महाराज समाधीस्थ झाले आजच्याच दिवशी 1350 विचारवंत पत्रकार मामा परमानंद यांचा जन्मदिन 1838 आजच्याच दिवशी. महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली 1852 आजच्याच दिवशी. तसंच गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा जन्मदिन 1886 आजच्याच दिवशी. आपण ऐकत होतात दिनविशेष.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पाही मारतो.
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
4: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12
4: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी आधार.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळसुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की यावर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खाजगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नव्हते.
0: अच्छा.
1: त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बरं.
1: आव्वाच्या 1.25 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खाजगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आत्ता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्त्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
0: बरं.
1: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूनं होत असतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीजोत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्त्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं. कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि महामंडळाचं हे

0: 50 वर्षांचं काम आहे सर. महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
1: नाही, महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळं आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत. आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळं आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात. त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेला आहे. मातीमधला कार्बन एक महत्त्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बनची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्याने करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय आणि 500 रुपयांमध्ये 10 टेस्ट होतात.
0: बरं,
1: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीने टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्स मध्ये देतो.
0: म्हणजे ही स्वतः
1: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
0: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत, आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आत्ता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
1: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण AIचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा AIपासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूनं दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे, त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
0: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीज कडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची

सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. मिश्र संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: महाराज महाराज महाराज काय झालं काय?
1: काम क्रोध विंचू चावला तमघाम अंगाशी आला त्याने माझा प्राण चालिला.
0: अरे बापरे.
1: अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे काही मी करू
2: विंचू चावला
1: कुणाला सांगू
2: विंचू चावला विंचू चावला विंचू चावला
1: काही मी करू
2: विंचू चावला
1: विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो मनुष्य इंगळ्या ती दारुण.
0: अति दारुण? म्हणजे
1: म्हणजे भयंकर. मनुष्य इंगळ्या ती दारुण मज नांगा मारिला तिन.
0: तिन तिन म्हणजे
1: त्या इंगळीन.
0: त्या इंगळीन?
1: हो इंगळी म्हणजे मोठा विंचू.
0: हा मोठा विंचू.
1: इंगळी म्हणजे मोठा विंचू. केवढा
0: केवढा?
1: तुझ्या एवढा.
0: असं असं
1: मनुष्य इंगळ्या ती दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे काही मी करू
2: विंचू चावला
1: कुणाला सांगू
2: विंचू चावला
1: कुठं मी जाऊ
2: विंचू चावला.
1: अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला. हो या विंचवाला उतारा.
0: उतारा
1: उतारा
0: कसला उतारा महाराज बोला लवकर.
1: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा.
0: तंबाखू खाण्याचं मागे सारा.
1: नाही नाही नाही नाही तमो गुण म्हणजे गर्वान जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा.
0: अरे वा
1: विंचू चावला, अरे विंचू चावला कुणाला सांगू
2: विंचू चावला
1: विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो सत्य उतार्या येऊन
0: आला का.
1: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण किंचित राहिली फुणफुण.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं लकी अली यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांचा. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत होतं एस डी बर्मन यांचं आणि चित्रपट होता ज्वेल थीप.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी.

0: ती तयार NPS संचय सोबत।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया हरियाली और रास्ता चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना। हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

किशोर कुमार यांच्या आवाजात योगेश यांचं गीत आत्ताच आपण ऐकलात. मंजिल चित्रपटासाठी संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमातील उर्वरित रचना सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणातच राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: साडेआठ वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं

यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्त्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्त्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं, तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्यसेवा आणि बचाव पथकं आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री SP सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15

ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. ICC महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकवित आहोत हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया हिरो चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात राणी मलिक यांचं गीत ऐकलत. मैं खिलाडी तू अनाडी चित्रपटासाठी संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: सुनो ना.
2: हाँ?
1: सोच रहा हूँ अपना बिजनेस क्यों ना बढ़ा लूं.
2: तो रोका किसने है? हाँ?
1: रोका तो किसी ने नहीं, पर समझ नहीं आ रहा कि मदद किससे मांगूं.
2: मुझसे.
1: तुमसे? तो अच्छा बताओ फिर.
2: आकाशवाणी है ना, मैंने सुना है उसका नेटवर्क देश भर में फैला है.
1: पर उससे मेरा क्या फायदा?
2: देखो फायदा है, जिस शहर में चाहो विज्ञापन की मदद से उपभोक्ताओं तक पहुँच जाओ.
3: एकदम स्वस्त आणि मस्त.
4: अहो काय स्वस्त आणि मस्त,
3: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
4: हे मात्र खरे हो,
3: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
4: जाहिरात असो कशाची ही.
3: मग आत्ताच करतो संपर्क.
4: पत्ता माहित आहे ना?
3: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. हर दिल जो प्यार करेगा चित्रपटासाठी संगीत होतं अनु मलिक यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. काही क्षणातच विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांना.

0: शंखनील यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. स्वर होता सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांचा.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांना. वसंत बापट यांच्या शब्दरचनेला संगीत आहे यशवंत देव यांचं.

सौमित्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. या गीताला स्वर आणि संगीत होतं मिलिंद इंगळे यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांना. मंगेश पाडगावकर यांच्या गीताला संगीत शंखनील यांचं आहे.

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि श्रोतेहो या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

ठाणेदार चित्रपटासाठी बप्पी लहरी आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आवड होती या श्रोत्यांची. पाथरी जिल्हा चंद्रपूर इथून ठेमाची ठिकरे, मंगला, चंदू ठिकरे, युग ठिकरे, कल्याणी ठिकरे, शंकरराव खेकारे, रामहरी लोखंडे आणि समस्त परिवार. पुणे इथून पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका, बीटी वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे. सतीश, सतीश, स्वाती, वर्षा, शमन आणि शुभिन भागभारे MIDC चंदनगर सातारा इथून. वारणा, शहापूर, कोल्हापूरचे विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत आणि माय चव्हाण. वाशिम, मनोजा तांडा इथून सानिका राठोड, SR राठोड, जय राठोड, सुनील, इंदुबाई आणि आशिष राठोड. गौतमनगर जिल्हा, नांदेडचे प्रभाकर आणि आरती जोंधळे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार यांना चित्रपट आहे बडे दिलवाले, संगीतकार RD बर्मन आणि गीत ऐकायचं हे या श्रोत्यांना. नाचनगाव बाजार चौक येथून आरती, आशा, उषा, वृषाली पूर्वी, लता, प्रदीप, विशाल आणि रामचंद्र भ्रगत. संतोषराव तिमांडे, भालचंद्र, दुर्वास तिमांडे, हेमंत तिमांडे हे सर्व अब्दुलनगर, हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथून. सरोज चौक अमरावतीचे कमरुला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खासमा, सालिया शोएब खान, मुश्ताबा खान, राऊभाई, शाहिदभाई, गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर. श्रावस्ती सोसायटी यवतमाळचे भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी, तुषार आणि रोहन बनसोड. आर्णी इथून मांगेलालजी तुनगर, वच्छलाताई तुनगर आणि तुनगर परिवार.

0: मंजिल चित्रपटातील हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी आणि आवड या श्रोत्यांची होती. हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानू, दस्तगीर फैजन बी, शाकिर इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिला अभिषेक गदर आणि निलोफर शेख हिपरसोगा, बिलोली जिल्हा नांदेडचे चांदनी अयुब सय्यद, अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, डॉक्टर आंबेडकर नगर येथून प्रभाकरराव डांगे, रमाबाई, आशिष अश्विनी, नंदूभाऊ साखरकर, दीपाली डांगे, शिल्पा वंजारे, काजल मिहिर आणि बाबू डांगे, जांभरून तालुका अर्धापूरचे दुर्गादास, गंगाधर, गजानन, संजय, आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, वाढवणा खुर्द येथून चंदा, किसन कुंभरे, निकिता, गणेश कुंभरे आणि पळसकुंडचे उज्ज्वला, राजू नैताम, भावना आणि नयन नैताम.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
3: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातील हे गीत तेजाब चित्रपटातील होतं. संगीतकार होते लक्ष्मीकांत पॅरेलाल. गीत लिहिलं होतं जावेद अख्तर यांनी आणि आवड करणारे होते होते ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिराही, मेहराज जहा, आझाद नगर, लक्सर हरिद्वार येथून रिंगणी, छत्तीसगडचे दिनेश वर्मा आणि करुणा वर्मा, वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेश येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री, तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज आणि पी आर जैन, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, आंबेडकर नगर अकोलाचे प्रकाश खेडकर, मीराताई आरती, संतोष पूजा आणि खेडकर परिवार, धामणी मानोर येथून तुळशीराम डेरे, मायावती, संदेश, आदेश, किरण डेरे, प्रज्वल डेरे आणि अनुत्त डेरे. यानंतरची रचना गायली आहे आशा भोसले यांनी. चित्रपट आहे अब्दुल्ला. आवड करणारे श्रोते नाज मंजिल मेहसूल सीतामढी येथून अक्रम हुसेन प्रिन्स, बेगम इशरत अक्रम, वसीम रुबीना, आरिज नदीम, शमीम अमन अक्रम, ममता राणी शर्मा, पूनम कुमारी, बच्चू शेख आणि चीना शेख, को आथ बिहार येथून शेख जफर हसन, नरगिस जफर, नूर महल महसूलचे हुमेरा नाज, सुमेरा अभिहा, अर्जान बाबू, हमजा आणि मुजम्मिल बाबू. हनुमानगड जंक्शन राजस्थान येथून जगमाल सिंग डागला, हॅपी डागला, जयस नायक, शोभा नायक आणि समस्त परिवार, अशोकनगर यवतमाळचे गोपाळ फुलजेले, सविता फुलजेले आणि जॉर्ज फुलजेले, राम रहीमनगर यवतमाळ येथून जनाब शेख आझाद आणि बेगम लतीफा आझाद,

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।

बिल्लू बार्बर चित्रपटातील गीत गायलं होतं राहत फतेह अली खान यांनी. आवड ह्या श्रोत्यांची होती. आशिष कुमार चामटकर, निकिता बजरंगराव, रेखाताई आणि उज्ज्वला चामटकर पहूर तालुका बाभुळगाव येथून, वडगाव यवतमाळचे MW पाटील, प्रतीक उत्कर्ष, अनुष्का तन्वी आणि विनय जगताप, अक्षय तायडे, शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलताई विशाल, चेतन रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर, हिमायतनगर जिल्हा नांदेड येथून काशीनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार आणि मंगला भगत, नवीन दहीफोड तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथून विठ्ठल काटे, संगीता आविष्कार, मकरंद संचिता आणि प्रतीक काठे, बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगर येथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला निलेश मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत. यानंतर ऐकूया बदलते रिश्ते चित्रपटासाठी किशोर कुमार, सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले हे गीत. गीताची आवड आहे या श्रोत्यांची. रामपूर तालुका घाटंजी इथून नितीन पाटील, प्रीती आदिती, युवराज पाटील, काळेगाव जाफराबाद इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वाळ्या, प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख मोताळा येथून आणि करडा रिसोड इथून सानवी आणि सर्वत देशमुख, पांग्रा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोलीचे रामचंद्र ढोंडीबाई इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव पाटील, विलास शिंदे पाटील आणि सुनील जबडे, वसमत हिंगोली अशोकनगर येथून दीपाली, राजू ठोके, पार्वती, सखाराम रोहित, सोनू मनू ठोके, झुमरी तलैया येथून चकुली देव इंगोले, छोटूदादा पेंटर, रामचंद्र इंगोले आणि महेंद्र चौरसिया.

सिद्धेश्वर नगर यवतमाळ इथून पंजाब रामटेके, यशोधराताई पूजा आणि श्राव्या रामटेके. महावीर नगर भाग एक दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना कुणाल, प्रियंका आणि वियान मनवर. विदर्भ श्रोतांगण क्लब नाचनगाव, जिल्हा वर्धा इथून चारुशीलाताई गांजरे, प्रमोदराव, तुषार, देवांशु गांजरे, लावण्या तिखे आणि परिवार. यवतमाळ इथून सौ धनश्री, वैभव आणि चिरंजीव, शिवार्थ डब्बावार. आर्नी अमराईपुरा इथून नंदकुमार शिवरामवार, रीनाताई सार्थक आणि अथर्व शिवरामवार. देवपेठ वाशिमचे राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, भाग्यश्री राठोड, राजश्री भावसार आणि प्रीती खंबाईतकर यांच्या पसंतीचं हे गीत आहे. चित्रपटाचं नाव हे गीता मेरा नाम आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

तराना चित्रपटातील हे गीत गायलं होतं शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांनी. ही आवड या श्रोत्यांची होती. शिरपूर जैन इथून गिरीश, सोनाली, आरव देशमुख, जयश्री आणि माधुरी जोशी. कोरडगाव तालुका पाथरी इथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी, साईनाथ, योगेंद्र घुगरे, कृष्णा पारवे. अयोध्यानगर राळेगाव इथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई, रुचा आणि प्रथमेश ढवळे. खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार, पोपळघट, माया, शिवान, चंद्रकला, देविदास पोपळघट. भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे. ढानकी रोड उमरखेडचे भाई रज्जा खान, शबाना बेगम, आसमा परवीन, जावेद खान आणि आशिया परवीन. यवतमाळ इथून अशोक टाटाजी आणि सागर टाटाजी. वनकर लेआउट वाघापूर इथून दीपक नडे, लताताई, जीवन, विद्याताई, युवराज नडे, तेजस्विनी नडे. बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास, मीनादेवी, पूजा, लता, पूनम, सोनी आणि समस्त श्रीवास परिवार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बहारोके सपने चित्रपटासाठी मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना पांढरकवळ्यातून अमोल, आर्यन, जयश्री, परी गड्डंबार. यवतमाळचे पांडुरंग अर्चना, सलोनी रेकलवार. यवतमाळ इथूनच गजानन आणि मनीषा शहारे. शनिवार पेठ बीडचे पी बी कुलथे, हनुमंत समर्थ, वल्लभ आणि श्रावणी कुलथे. दिग्रस इथून किरण शिंदे, जया जान.

मी अनुराग आणि श्याम शिंदे, गणेशपेठ पाथर्डीची अंबादा शिंदे, संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे, बीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया दीपक आणि प्रदीप पगारिया केशव पटेल, वेणी तालुका महागावचे नारायण आबाजी पुंडे, सोनबराव हर्षदराव पुंडे.

चुनरी संभाल गोरी उड़ी चली जाए रे।

कार्यक्रमात शेवटी ऐकूया द ट्रेन चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत. गीतासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहे पांढरकवड्यातून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद आणि फरजाना. सय्यद पारवाची फिरोजबाई पठाण, हदगाव जिल्हा नांदेडचे शंकर गिरबिडे, सुमन दिलीप आणि कविता गिरबिडे. दौलत

मुरादाबाद तुम जाफर हुसैन नईमा बेगम कासिम अली नादिम अली आणि जुनेद अब्बासी नसवाला चौक मलकापूरतून संजय पाटील उषा पाटील प्रथमेश पाटील निवृत्ती क्षीरसागर संजय चव्हाण सांगलीतून श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी तिवसा जिल्हा अमरावती इथून भास्कर काळे सुरेखा निशिगंधा रोशनी अमू काळे आणि समस्त काळे परिवार उदय विनय अडाऊ ओजस आरुष नाखले आणि गुलाबराव नाखले

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार, हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता हे वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं

0: मैत्रिणींनो आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्त्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपणा सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खरं तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत, हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं.

0: आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
1: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
0: प्लास्टिक प्रदूषण जे आहे मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्सपासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कंपोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालं ते आजही या वातावरणात आहे.
1: म्हणजे सुरुवात जे प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
0: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
1: आलं असेल,
0: 500 वर्षापूर्वी पासून फार तर, किंवा 300 वर्षापर्यापासून आलं असेल, तेव्हापासून
1: म्हणजे ते आहेच अजूनही,
0: अजूनही वातावरणात आहे. आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
1: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते. प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
0: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
1: उडत राहतं
0: आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
1: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
0: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे, म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी, प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
0: पोटात गेल प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखाच आहे, किंवा तर त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्समध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने एकदम सूक्ष्म असं म्हणता येईल. तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. माता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल, मोठं साईजनी असेल, तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होत.
1: अच्छा, विघटन होताना.
0: आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे, हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक ह्या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं, जे कॉस्मेटिक्समध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियलमध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या झाकणांसारखं काही, हा म्हणजे झाकण तरी मोठंच झालं, 5 मिलीमीटर म्हणजे अगदीच सूक्ष्म धागे म्हणा, प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकेंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक, म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा,
0: तर हे सगळे जे मी

0: म्हटलं, मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इंटू मायक्रो प्लास्टिक, मग ते अजूनही नॅनो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही, इतके छोटे छोटे त्याचे कण तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत, जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत, अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत, हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे, इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो, हा एशियातला सगळ्यात मोठा कचऱ्यात जमा करायचं ठिकाण आहे. आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते, कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून, हा ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा, तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते, ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला
0: धोकादायक.
1: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात, पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून नेणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लीकेज वगैरे नसतं आणि शिवाय कलरफुल असतं, म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो, त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा, अशी कुठली
1: धातूची कुठल्याही
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना, कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा, तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्यामध्ये
0: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायो प्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या

0: जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत.
1: ते विघटन होऊ शकतं.
0: ते विघटन होऊ शकतं. प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट युज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच याच छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: बॉटल
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हटलं आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणारच आहे मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता
1: नक्कीच.
0: आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन रिड्यूस रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं. तीन ॲरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगलमध्ये आहेत. ते जे तीन ॲरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा,
1: वापर
0: कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी.
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे. त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा किंवा मग रियूज करा की तुमचे जे प्लास्टिक जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिक पेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतो.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी वापरता येईल.
0: रिसायकलसाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिकचा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे. तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात. तर तुम्ही सांगू शकता की नाही, शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाहीत. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या. किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा. त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. 100 एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही बा मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता

0: तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता. त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जातं आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे, म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा, आम्ही त्याला रियूज नाही करू शकत त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं, पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेड

0: त्यांनी हे प्रूव्ह केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रो प्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच, म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रॉडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं, त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाही आहे. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे.

0: तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण
1: वापरू शकतो. प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं, आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याच्या पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाही आहे. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाही आहे. अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं, कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाही आहे. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहे,
1: खर्चिकही आहे ते,
0: खर्चिकही आहे. तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारं प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्याने उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट कर नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्याच कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांटपर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांटमध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडलं आणि ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावराच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहे त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिल्या सगळ्या आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाही आहे. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार
0: नाही देणार प्लास्टिकमध्ये रॅप करून नाही देणार मग मी कार्डबोर्डच्या बॉक्समध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या. त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो

0: कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठं खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत, म्हणजे थालपीठं खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच, पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या एक चतुर्थांश गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ, हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या. आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ, खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित, पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय.
1: नमस्कार. आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय, प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा, यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःच सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग! आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदानं चिंब पावसात। मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास। अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने। भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा। चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले। रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो। वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते। एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग। पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग। इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्तसुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर, मधुर आळवी ती गीत। सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले, ओसाड झालेली ही धरणी हिरवीगार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली। पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत, सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले। आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही। रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात। नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो। गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि गटारीतून पाणी वाहून जात नाही। जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होतो। प्लास्टिकचा वापर बंदच केला पाहिजे। पेपरच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे। एखाद्याला गिफ्ट देताना पिशव्यांचा संच गिफ्ट दिला पाहिजे। बुके ऐवजी बुक किंवा पिशव्या गिफ्ट दिल्या तर ते पर्यावरणासाठी

कधी कधी पावसाची संततधार चालू असते. अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात, त्यांना करमत नाही, शाळेत जावंस वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसवून पावसाला विचारतात. पाऊस, पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान, त्यात होते एक दप्तर. पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का? पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे. नदीला आला महापूर, झाडे घरे

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं, या संदर्भात एक लहानशी कविता। प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा। अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, प्लास्टिक वापरणं थांबवशील का। प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं। पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो। प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता। जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते। मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते। अरे माणसा ऐकशील का, बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का, कापडी पिशवी नेशील का। चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण

पाचोळा, पाला पाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा। कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते। आज ओढणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते। माणसाचंही तसंच असतं, तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पाला पाचोळा। वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही। इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते, तसंच माणसाचं म्हातारपणी होतं। या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे, पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं। एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात। वारा आला तर उडण्यासारखा, एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो। चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा। पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात, काहीही साठवून ठेवायचे नाही। आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही। माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमवण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो। कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच। कमवलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात। मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही। झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो। माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा। जीवनाचा पाला पाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा। झाडांचा हा खाली पडणारा पाला पाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं। प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल। पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं। त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे। पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल। पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल। असेच प्रयत्न

न आपण सगळ्यांनी मिळून करूया, जगा आणि जगू द्या, हे सर्व श्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे. ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते. मनातून या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते. पण नशिबाची लखतरं सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे. पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्त्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधंच, पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा. कधीतरी वेळप्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे, त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात.

जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक। बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा। मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस। चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला। प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं। असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल, चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधग

0: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर, ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
1: उधळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हुळ हुळ पावलात. उधळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ

पाव सात सये वावे तुझे येणे जाणे उमलते ओले रान रान नवे मन तुझे आशा पाव सात सये वावे तुझे

0: माझे तुझ्या मन भर सरीवर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: उत्कर्षा.
1: हॅलो गायत्री,
0: कशी आहेस तू? खूप दिवसाने भेटतोय आपण.
1: एकदम मस्त, तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे. आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली, कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस.
1: ओ अगं, ते तर आपल्याच शहरातलं ग.
0: अच्छा.
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो.
0: हो ना, अगदी खरं आहे.
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती.
0: ओ
1: तर मीही सहभागी झाले. आणि असंही, मी सिव्हिक सेन्स मला नागरिक शास्त्र शिकायला असल्यापासून पाळते.
0: ओ अच्छा अच्छा. आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप

0: तुला खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागली आहे. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलेही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीये.
1: हो ना गं,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी ह्या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
1: हो, त्यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
0: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
1: हो का?
0: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्या सारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
1: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल, मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसा आहेस? काय म्हणतो?

0: अरे काय उत्कर्ष, तू पण मजाक घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही पण प्रदूषण खूप जास्त होतंय सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
1: बरोबर आहे, पण तुझं फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करतं, म्हणजे स्वच्छता मोहिमा राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात. तर मला सांग, तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतः सोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
0: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्त वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली, तर प्रेरणास्थान एक छोटंसं आहे. आम्ही कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो, तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे. आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया. आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लोव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
1: मस्त, म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
0: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपले शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साइट्स, आणि जिथे लोक वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे, आपल्या शहरातले जे हिली रेंज आहेत तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात. हिमायत बाग, जे की खूप आपले हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर तिथे लोक फिरायला पण येतात, पण खूप सारा कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्सची लेणी आहे, तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीचे जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
1: खूप छान. तर आताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात. तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का? आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
0: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात. जेव्हा आम्ही जातो तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचंय. तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्या सोबत जोडून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअप मध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा आहे तो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो, आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो. आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी 7 उठून कोणताही युवा येतोय, तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
1: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं, आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स राबवल्याच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का? की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
0: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय. जेव्हा कॉलेजला असताना इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं आहे कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फिअर होता, तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्समध्ये पार्टिसिपेट करतात, तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो, जेणेकरून त्यांना पण तो फिअर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्स घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधला कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीन अप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे असे खूप सारे लोकांनी जेव्हा बघितलं तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपर मध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतात, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतात, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत. तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
1: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आजूबाजूची की त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
0: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाहीये. कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात, त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे, जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
1: तुला काय वाटतं ह्यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
0: फक्त एकच आहे की बिहेव्हिअरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक, सगळे लोक आजकाल रील स्क्रॉल करतात, सिविक सेन्स बद्दल बोलतात, पण सिविक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देतात रस्त्यावर किंवा पुडी खातात फेकून देतात, तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल, पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये. आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचा.
1: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
0: याचं एक उदाहरण देईल मी, आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला. त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी. तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जुडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीन अप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकटलेली आहेच, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आहे आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
1: मी असं लिहिलं होतं त्या पोस्ट मध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाहीयेत युवा वर्गातले लोक,
0: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शन मध्ये चाललेत.
1: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेव्हिअर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण आपण दिवसभरातून असं काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा सर्वांनीच आता आपला श्रोता वर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
0: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मॉन्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला वीकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जात आहे सोबत, काही ना काही थोडं तरी प्लास्टिक वरतून खाली आणतात. जर प्लास्टिक वरतून खाली आलं तितकेच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात, दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही, इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळंचं सगळं प्लास्टिक खाली आणावं. आणि तेच एक बिहेव्हिअर चेंज होऊ शकतं आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार, इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
1: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आता बोललो की तू स्वच्छता मोहिम राबवतोस त्याच्याबद्दल, त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस. तर वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं, तर याच्याबद्दल सांग थोडंसं काही.
0: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसरे ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा, की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं, ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही, त्यांच्या टीम कडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी, की पूर्ण पाणी दिलं किंवा डिविडिंग करायची आहे. पावसाळ्यात खूप जास्त गवत उगून जातात, तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितके मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिवायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे एक दोन वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं, तर आम्ही ते देत होतो की बॉटल्स मध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्स मध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केला आहे लाल बिंदी नावाचा, मेन्स्ट्रुअल हायजीन आणि पॅड डिस्पोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतो. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे, की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही, तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत, तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमच्या आता वाचन क्लबला वर्ष झालंय, वर्षापेक्षा जास्त झालंय, आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापलं पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे, की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी, की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही, की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही, तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत, पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी, म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, ते सगळे चांगले कपडे असतात, आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही, ते असेच फेकून देत असतो. तर ते प्रॉपर धुवून ड्राय क्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो, कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो, तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांमधून.
1: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला, काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
0: असा काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले, हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं, काहीतरी आयडिया घेऊन आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही लीडर्स घडवतोय, दॅट्स व्हॉट आय थिंक, की तिथे एक आहे फ्युचर, की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय, की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर, तर तशी मी सगळ्यांची बघतोय आणि तोच एक फ्युचर गोल ठेवलाय सध्या, की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाही आहे, पण जितके पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील, त्याच आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
1: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं, करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला, किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठं प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
0: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा, आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे.

0: जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितले तर ते सगळे ग्रुपमधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये, तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
1: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्र मैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणी मध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
0: हो धन्यवाद उत्कर्ष, तुमच्या सोबत बोलून पण खूप छान वाटलं. आणि प्लास्टिक बॅग बँड डे ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच, पण ते योग्य पद्धतीने त्याचं नंतर डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे की योग्य ठिकाणी, जसं की ते डस्टबिन मध्ये पोहोचायला पाहिजे, कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्स वर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिन मध्ये त्याचं शेवट आहे तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद, आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बरं का.
2: हो ना ग, आणि आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
1: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
2: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात.

0: तर मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे, आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतः सोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय.

इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बँडेच्या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण युववाणी या युवक मित्रांच्या कार्यक्रमामध्ये ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे ठीक 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदी आणि त्यानंतर 6:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्ष

नमस्कार।

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये MPSCच्या ऑनलाईन परीक्षा विरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा. आणि येत्या 7 जुलै पर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. यासाठी त्यांना शुक्रवारी अर्थात आज मुंबई इथल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगीराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधा, सुनील बागल आणि राहुल देवडे यांचा समावेश आहे. गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेनं सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्ह लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. गडचिरोली नगर परिषदेच्या अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट STP प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली इथली 2.4 हेक्टर शासकीय जमीन भोगवट्यानं उपलब्ध करून देण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल आणि वन विभागानं या संदर्भातील शासन निर्णय जारी केला असून नियमानुसार जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम होऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा लाभ होणार आहे. मंजूर जमीन केवळ STP प्रकल्पासाठीच वापरण्याची अट शासनाने घातली आहे. मुंबईतल्या हॉकिन्स

आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. आजच्या विधिमंडळ कामकाजाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. स्टिंग या एनर्जी ड्रिंक मध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले.

या विधिमंडळ कामकाजाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. स्टिंग या एनर्जी ड्रिंक मध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे असून 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामांच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी वीणा डोंगरवार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहे. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. 5 पदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन पद्धतीच्या विरोधात स्पर्धा परीक्षार्थी युवक युवतींनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्याची, पेपरकुटीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची, परीक्षा शुल्क कमी करण्याची आणि परीक्षांचं निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सोमवारी 6 जुलै रोजी डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह सिव्हिल लाईन्स इथं लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय. जनतेच्या तक्रारींचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित केला जातो. खासदार अमर काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चानकी इथं सुमारे 9 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर खासदार काळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उर्वरित प्रश्नही प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलं. पावसाळ्यात नागपूरच्या लोखंडी पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी या परिसराची पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नवीन ड्रेनेज व्यवस्था उभारण्याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तसंच सध्या साचलेलं पाणी तातडीनं पंपाद्वारे उपसण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 7 जुलै पर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या दरम्यान अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत सध्या 5व्या स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचं हिवतापाबाबत जलद ताप सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. सीमावर्ती भागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हिवतापाचा धोका लक्षात घेऊन आरडीके किटद्वारे रक्त तपासणी केली जाते आहे. ताप, अंगदुखी, सर्दी किंवा इतर लक्षणं दिसल्यास तातडीनं रक्त तपासणी करून जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे असं आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी केलंय. आश्रमशाळांनी परिसर स्वच्छ ठेवणं, पाणी साचू न देणं आणि डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर झपाट्यानं वाढत असून राजभाषा अंमलबजावणीसाठी व्यापक चिंतनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केलं. विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात आयोजित राजभाषा संमेलनात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदीचं शिक्षण, तंत्रज्ञान, ई गव्हर्नन्स, डिजिटल मीडिया आणि उद्योग क्षेत्रातील वाढता वापर अधोरेखित केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये एम टी

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत. कार्यपद्धतीत बदल करावेत. साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1

0: 5566 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जून पूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या. त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीने केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे, गगनबावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या

सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध

0: टक्के गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 53 सेकंद होत आहेत. ऐकूयात

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: हाउसिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थे

0: ची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलद गतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशु रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ESI रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून

0: उपलब्ध MBBS डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालये लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
3: पोलीस
4: मिस सीमा?
3: हो, बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे,
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
0: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण दुसऱ्या हंगामाकडे वळलेलो आहो. शेतामध्ये या हंगामातली पिकं डोलत आहे आणि यावेळी शेतकरी राजा अपेक्षा करत आहे की यावेळेस आपल्याला चांगलं उत्पन्न येईल. तुम्ही शेतातून घरी आले असाल आणि शेकोटीजवळ बसले असाल, कारण थंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तेव्हा ऐकूया तुमची संध्याकाळी रम्य करणारे हे सुंदरसे गीत.

0: आताच आपण झुंज चित्रपटातील ही रचना ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, जी रामजी योजना काय आहे याविषयी आज आपल्याला परिचय करून देण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे ज्येष्ठ पत्रकार अंकुशजी गोविंदराव वाकडे. तर यांच्याकडून ऐकूया जी रामजी या योजनेविषयी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण एका नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घेणार आहात. मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्याऐवजी आता व्हीबीजी रामजी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण व्हीबीजी रामजी हा कायदा नेमका काय आहे, तर अधिक माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज एक पत्रकार आलेले आहेत. त्यांचं नाव आहे अंकुश गोविंदराव वाकडे. सर दैनिक पब्लिक पोस्ट या वृत्तपत्राचे संपादक आहेत. याशिवाय त्यांनी 25 वर्षे दैनिक भास्कर, नवभारत या वृत्तपत्राचं सुद्धा संपादन केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अंकुश वाकडे सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार, थँक्यू.
1: अंकुश वाकडे सर, सध्या व्हीबीजी रामजी, तर ही मनरेगा जी आधीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होती, पण मनरेगाऐवजी आता विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण हा नवा कायदा आता लागू होणार आहे. तर हा कायदा आपल्याला कसा, आपल्या जे काही सर्वसामान्य जनता आहे त्याच्यासाठी कशा पद्धतीचा राहील, काय सांगाल आपण?
2: मनरेगा कायद्याची सुरुवात जी आहे ते 2005 पासून भारतात सुरू झाली आणि 2006 पासून हा कायदा सुरू करण्यात आला. या कायद्याचं स्वरूप असं होतं की 100 दिवसाचं काम देण्याची हमी शासनाची होती. विशेष म्हणजे कुटुंबातील प्रौढ सदस्यांना काम मिळावं, 15 दिवस सतत सातत्यानं जर काम मिळालं नाही तर त्याला बेरोजगार भत्तासुद्धा देण्यात येत होता. आणि याचं वेतन जे आहे ते राज्य सरकार ठरवत होतं. विशेष म्हणजे या कायद्यामध्ये 33% महिलांना रोजगार मिळण्याची हमी होती. असं सारं असताना हा कायदा जो आहे या कायद्याच्या अनुषंगाने हा मनरेगा कायदा म्हणून त्यावेळेस प्रसिद्ध झाला. पण सध्या जे आहे तर व्ही फॉर विकसित, बी फॉर भारत, जी फॉर गॅरंटी, आर फॉर रोजगार, जी आय फॉर आजीविका मिशन अशा स्वरूपाचं याचं नामकरण करण्यात आलं. पण या कायद्याच्या अनुषंगाने एक मात्र नक्की होतं की हा जगातला पहिला कायदा आहे की ज्या कायद्याने लोकांना कायदेशीर कामाचा हक्क मिळून दिलेला आहे, त्यामुळे हा कायदा भारतासाठी आणि जगासाठी अत्यंत प्रभावशील राहिला आहे.
1: बरं बरं सर, हा जो व्हीबीजी रामजी कायदा आहे हे विधेयक आहे, तर या नव्या कायद्याचं वेगळेपण आपल्याला काय सांगता येईल?
2: या कायद्यामध्ये फक्त केंद्र सरकारने जे या कायद्यामध्ये बदल केला तो अंशतः बदल आहे, असा खूप मोठा बदल नाही. 100 दिवसाच्या कामाऐवजी त्यांनी 125 दिवसाचं काम देण्याचा कायद्याच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काय झालं की पहिले केंद्राचा जो रोल होता तो रोल फक्त मॉनिटरिंगचा रोल होता, आता असं झालं की

0: केंद्र आणि राज्य या दोघांच्या समन्वयातून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मला वाटते 60-40 जो रेशो आहे तो ठरवण्यात आलेला आहे. या कायद्याच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची जी भूमिका आहे ती पार पाडायची आहे, ती म्हणजे ग्रामसभा आणि ग्राम सेवक जे आहेत, म्हणजे तो कायदा ग्राम पातळीवरचा रोजगार जो आहे तो उपलब्ध व्हावा, तिथल्या लोकांना, बेरोजगार लोकांना काम मिळावं या अनुषंगाने 25 दिवस जास्त काम मिळावं अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका राहिली आहे.
1: बरं बरं. म्हणजे आधी मनरेगामध्ये 100 दिवस कामाची हमी होती, तर आता हे 25 दिवस वाढवले आणि 125 दिवस केलेले आहेत. बरं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे का सर यामुळे?
0: एक सर्वात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायला हरकत नाही की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 39 नुसार भारतीय म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की उपजीविकेची साधनं या अनुच्छेदामध्ये तरतूद करण्यात यावी, उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचाच धागा पकडून केंद्र सरकारने मनरेगाची निर्मिती केली आहे. जगामध्ये जे आहे तर मनरेगाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात असले तरी जगामध्ये 3 देशांमध्ये कायदा हा पहिल्यांदा उपलब्ध होता. एक होता अमेरिका, दुसरं होतं ब्रिटन आणि तिसरं होतं चीन. पण चीनमध्ये फक्त ही योजना होती, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनतेंनी की चीनमध्ये फक्त या योजना आहेत, म्हणजे रोजगाराची योजना आहे, परंतु कायदेशीर हक्क जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुच्छेद 39 प्रमाणे हा कायदेशीर हक्क या कायद्यानुसार मिळाला आहे आणि म्हणून या कायद्याचं महत्त्व हे भारतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे.
1: मजुरांसाठी यामध्ये काय बदलणार आहेत सर?
0: काय झालं की ग्रामीण भागामध्ये हे सर्व या कायद्याची अंमलबजावणी करत असताना जलसंधारण, रस्ते, विहिरी, वृक्षारोपण आणि ग्राम पातळीवर असणारी कामं जी आहेत इथे जी आहेत ती कामं काही अल्पशा पातळीवर मिळत होती. आज मात्र या कालावधी वाढल्यामुळे म्हणजे 100 पेक्षा 125 झाल्यामुळे स्थानिक पातळीवरती समजा जर या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्या गेली तर मजुरांना जास्त दिवस काम मिळेल. आणि या कायद्याच्या अनुषंगाने मला तर वाटतं की एक खास बाब सांगावीशी वाटते की या कायद्याचा मूळ अभ्यास जो आहे 1972 साली भारतामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा भारताच्या समोर एक मोठं आव्हान होतं की पोटाला जर अन्न द्यायचं असेल तर आपण काय योजना केली पाहिजे. त्याच्यामुळे 72 दुष्काळाची परिस्थिती निराकरण करण्यासाठी गोविंद नावाची खाजगी सामाजिक संस्थेने खूप मोठं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की हाताला काम मिळालं पाहिजे, तिथून याची लिंक लागलेली आहे या कायद्याची.
1: अच्छा अच्छा. बरं, तर शेतकऱ्यांना या योजनेचा कसा फायदा होईल सर?
0: ज्यावेळी समजा शेतामधले त्यांची कामं आटोपल्यानंतर जर समजा शेतात आपल्या अल्पभूधारक असणारा शेतकरी जो आहे तो किमान थोड्या कालावधीसाठी काम करतोय पण तो त्याला काम नसताना या कायद्याच्या अंतर्गत त्याला इतरही काम मिळेल, म्हणजे एकीकडे त्याचा आर्थिक कणा जो आहे स्वतःच्या उपजीविकेसाठी तो अल्पभूधारक शेतीवरती करेल, दुसरीकडे त्याला रोजगार मिळेल. त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे मनरेगाचा की आपण या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्याचे स्वतःचे कष्ट देतोय आणि सरकार पण त्यांना रोजगाराची गॅरंटी देते.
1: अच्छा अच्छा. सर, या नव्या कायद्याबाबत अनेक प्रश्न आहेत आणि या कायद्याविषयी जे नेमके बदल आहेत तर ते काय सांगता येईल आपल्याला?
0: काय झालं की हा जेव्हा कायदा 2006 लागू झाला तो पहिले भारतामध्ये आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे एवढे स्टेट होते. या स्टेटमध्ये असणारा प्रचंड प्रमाणामध्ये असणारा जो रोजगार होता तो तिथे उपलब्ध झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती. आज मात्र या सर्व अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये बदल असा आहे की वारंवार आपल्याला बेरोजगारांची कुराड आहे अशा प्रकारची वल्गना जी आहे ती केली जाते, परंतु खरी गोष्ट ही आहे की आपण एक कॉमनली करतो की इतर परप्रांतीय मजूर एकमेकांच्या राज्यामध्ये जाऊन काम करतात, तर केंद्र सरकारने जेव्हा सर्वे केला की इतर ठिकाणी जाण्यापेक्षा त्यांच्या राज्यामध्ये जर ते रोजगार उपलब्ध झाला तर तो खूप चांगला होईल, म्हणून केंद्रीय धोरणानुसार तिथेच त्यांचा रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता स्थानिकांना 125 दिवसाची हमी कामाची मिळणार आहे. हा एक मोठो हा एक उद्देश या ठिकाणी केंद्र सरकारचा दिसतो.
1: सर, भीबीजी रामजी हे जे विधेयक लोकसभेच्या कामकाजाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर या कायद्याच्या अनुषंगाने याची जी पार्श्वभूमी आहे याबाबत आपण काय सांगाल?
0: या कायद्याची पार्श्वभूमी माझ्या मते एक ऐतिहासिक आहे. भारतामध्ये स्थापत्यकलेचा उगम झाल्यानंतर जेव्हा जे राजे महाराजे होते त्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेली मंदिरं असतील, हेमाडपंथी मंदिर असतील, लेण्या असतील किंवा जगातलं सातवं आश्चर्य असणारा ताजमहल असेल,

0: तर या काळात त्या काळामध्ये राजाच्या डोक्यामध्ये मजुरांना आणि कुशल कारागिरांना काम मिळालं पाहिजे या अनुषंगाने त्यावेळेस सुद्धा मजुरांना सक्तीने त्यांना विचारून त्यांना जेवढं पाहिजे त्या प्रमाणामध्ये वेतन देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी या कायद्याशी मिळती जुळती आहे. म्हणजे मजुरांना काम मिळालं पाहिजे, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये हंगामी शेती जास्त प्रमाणामध्ये आहे, पण उर्वरित कालावधीसाठी मिळावा, त्यांना रोजगार मिळावा, त्यांना गॅरंटी मिळावी याकरिता कायद्याचा जो हक्क आहे, मजुराचा जो हक्क आहे, तो हक्क या कायद्याशी ऐतिहासिक दृष्टिकोनातून तो संदर्भ आपल्याला देता येईल. कारण शेकडो मजूर लागलेले आहेत. लेण्या, मंदिरं, हिमाडपंथी मंदिरं, ताजमहाल सारख्या मोठमोठ्या वास्तू उभ्या करण्यासाठी एका दोघांचं काम नव्हतं, हजारो मजूर काम करायचे, आणि हजारो मजूर काम आपल्या कुटुंबापासून खूप लांबपर्यंत करायचे. त्यामुळे तोसुद्धा एक रोजगाराचा मोठा त्यांच्या डोक्यामध्ये आलेल्या कल्पनेचा स्रोत होता असं माझं मत आहे.
1: अगदी अगदी. आणि खूप विस्तृतपणे आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या ठिकाणी सांगत आहात. या कायद्याविषयी आणखी काय सांगाल आपण?
0: नाही, हा कायदा जर समजा आपल्या भारत देशामध्ये सर्वीकडे अंमलबजावणीच्या स्वरूपामध्ये जर लागू झाला तर वारंवार समाजामध्ये असणारी जी ओरड आहे की आम्हाला काम मिळत नाही, त्याच्यामुळे 125 दिवस काम मिळणं म्हणजे त्याच्या कुटुंबाला मोठा आधार होणं आहे. तो शेतमजुराला तर आधार आहेच, पण शेतकऱ्यांनासुद्धा आधार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आधार यासाठी आहे की शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जो काही त्याचा म्हणजे कालावधी संपल्यानंतर जो खाली वेळ आहे तो सुद्धा या कामावरती आपलं हे करू शकते, त्याला सुद्धा एका मोठ्या प्रमाणामध्ये चांगली गॅरंटी मिळू शकते. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी जर केली तर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिकांना त्याचा दिलासा मिळू शकतो, एक चांगल्या प्रकारचा आधार मिळू शकते.
1: नक्कीच. आणि शेतकऱ्यांच्या ज्या उत्पादनाचं प्रमाण आता घटत चाललेलं आहे तर त्याला सुद्धा हा हातभार लागू शकेल. सर, हे जे VBG रामजी विधेयक किंवा कायदा आहे तर या कायद्याचं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, काय सांगाल आपण?
0: बघा, जगामध्ये सध्या आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार करतो म्हटलं तर जग सध्या विकसित जे आहे त्या दिशेनं वाटचाल करते आहे. आपली अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि जगामध्ये महासत्ता होण्याचं स्वप्न आपलं आहे तर ते एका बेसवरती आहे की आपल्याकडनं असणारा जो काम करणारा वर्ग आहे तो कसा आहे, तांत्रिक दृष्टिकोनातून आहे, शेतीच्या दृष्टिकोनातून आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांचं एक सुंदर कोटक आहे, भारतीय संविधानामध्ये त्याची तरतूद आहे की राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा त्याची आर्थिक लोकशाहीचा पाया मजबूत होईल. आणि आर्थिक लोकशाहीचा पाया मजबूत होण्यासाठी मनरेगा जो कायदा आहे किंवा VBGRAMG हा जो कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने या कायद्याची भूमिका जी आहे ती आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून समजून घ्यावी लागेल. माझं तर असं मत आहे की जेव्हा अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्राचा संघर्ष होतो तेव्हा विजय हा अर्थशास्त्राचा होतो. म्हणजे तत्वज्ञानापेक्षा भाकरीची गरज खूप असते हे आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं सर्वात मोठं मूळ आहे. तुमच्या पोटाला जर भाकर असेल तर तुम्ही तत्वज्ञान ऐकणार, जर तुम्हाला रोजगार मिळाला तर तुमचे इतर गोष्टी विकसित होणार. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आता याऐवजी जी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण हा जो कायदा लागू करण्यात आला हा कायदा अत्यंत प्रभावशाली या अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये बसेल. आणि ही अर्थशास्त्राची भाषा करत असताना आर्थिक दृष्टिकोनातून भारतामधील प्रत्येक माणसाचं सक्षमीकरण कसं होईल याकरिताच केंद्र सरकारने यावरती जास्त जोर दिलेला आहे. केंद्र सरकारने वाढवलेले दिवस हे त्याची उपजीविकेचं जरी साधन असलं पण देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. आणि देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये फायदा झाला, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फायदा झाला तर तो सक्षमीकरणाकडे जातो, हे लक्ष केंद्र सरकारचं आहे असं माझं मत आहे.
1: नक्कीच. सर, आपण जाता जाता VBG रामजी हा जो कायदा आहे तर या कायद्याच्या संदर्भात आपण काय संदेश द्याल?
0: बघा, हा कायदा अत्यंत चांगल्या प्रकारचा कायदा आहे. या कायद्याच्या अनुषंगाने भारतीय माणसाने एकच विचार केला पाहिजे की जगामध्ये असणाऱ्या ज्या योजना आहेत म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि चीनमध्ये, त्याऐवजी भारत सरकारने कायदेशीर हक्क या बेसखाली हा जो निर्माण करण्यात आलेला कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केंद्र सरकारकडून होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाढलेल्या 125 दिवसाचा तो फायदा घ्यावा, आपली आर्थिक उन्नती करावी, देशाची उन्नती करावी आणि भारताला एक विकसित भारत म्हणून नावलौकिक करावं असाच माझा सर्व जनतेला संदेश राहील.
1: तर पत्रकार अंकुश वाकडे सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि VBG रामजी या

0: कायद्याविषयी आपण महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.
2: आताच आपण यवतमाळचे ज्येष्ठ पत्रकार अंकुशजी गोविंदराव वाकडे यांच्याशी मृणालिनी दहिकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. यानंतर ऐकूया गृहोद्योग चालवणारे दारव्हा येथील अनुप अंबादास धामुरे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत.
3: शेतकरी बंधूंना आणि भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत रजनी अंबा गृह उद्योगाचे सर्वे सर्वा अनुप अंबादास धामोरे. तर चला तर यांच्या या गृह उद्योगाबद्दल आपण चर्चा करूयात. नमस्कार.
4: नमस्कार मॅम.
3: आपलं संपूर्ण नाव सांगाल.
4: माझं नाव अनुप अंबादास धामोरे, राहणार दारव्हा, जिल्हा यवतमाळ.
3: नक्कीच. तुमचा रजनी अंबा गृह उद्योग आहे. पहिल्यांदा तुम्हाला सांगाल तुमचं शिक्षण काय झालेलं आहे.
4: माझं शिक्षण मी MBA केलेलं आहे मार्केटिंगमधनं नागपूर युनिव्हर्सिटीमधनं. आणि आता सध्या जे हे उद्योग सुरू केला आहे हा माझ्या आईचा व्यवसाय व्हावा त्यासाठी हा व्यवसाय निवडला आहे. आणि मी मार्केटिंग या जो हा उद्योग आहे याचा पूर्ण मार्केटिंग मी स्वतः करत आहे.
3: नक्कीच नक्कीच.
4: आणि बनवणारी माझी आई स्वतः आहे.
3: अच्छा.
4: आणि हे सगळं जे लोणचं बनवलं जातं हे पूर्ण नैसर्गिक प्रक्रियेनुसार तयार केलं जातं.
3: नक्कीच, खूप छान. रजनी अंबा गृह उद्योगाची सुरुवात केव्हा झाली?
4: रजनी अंबा गृह उद्योगाची सुरुवात मागील 2 वर्ष झाली. आज 2 वर्ष होत आहे. म्हणजे सांगायचं झालं तर घरी तर लोणचे बनायचेच, पण कसं आहे आई लोणचं बनवायची आणि काय त्या लोण म्हणजे तिला जे क्वालिटी होती ती सगळं मेंटेन करायची. बट तिला असं म्हणजे कधी तिला पण वाटलं नाही की असा काही उद्योग सुरू होऊ शकतो किंवा एक मेंटॅलिटी की काही होणार नाही वगैरे. पण ते शेजारी आमचे एक काकू आहे त्यांनी ज्यावेळेस टेस्ट केलं ते लोणच्याचं त्यावेळेस त्यांनी तिला आयडिया दिली. त्यातून मग आम्हाला एक आयडिया सुचली की असं काही होऊ शकतं. आणि त्याचवेळी अनायशी आम्हाला नम्रता राजेश मॅम KVK कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यांच्याशी संपर्कात आल्या. आणि यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी पण बरंचसं मार्गदर्शन केलं. तर त्यांनीच माझ्या आईला खरं तर मार्गदर्शन तर केलं पण एक मोटिवेट केलं की या नाही तुम्ही करू शकता आणि सुरुवात करा तुम्ही. आणि त्यामुळे ही रजनी अंबा गृह उद्योगाची सुरुवात 2023 साली सुरू झाली.
3: नक्कीच. शिक्षण तुमचं भरपूर झालेलं आहे. कसे काय कंपनी सेक्टर सोडून किंवा अदर तुम्ही जे काही नोकरी करत होता जॉब करत होता ते सोडून एका गृह उद्योगाकडे वळलात?
4: ॲक्च्युली माझं जरी MBA झालं आहे मी मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये पण काम केलं पण मला कधी कधी ज्या गोष्टी म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक काही गोष्टी असतात ज्या आवड निवड म्हणतात तर त्या मला बऱ्याचशा तिथे मला काही गोष्टी पटत नव्हत्या किंवा करायच्या नव्हत्या. त्यामुळे मग माझा एक कंपनीत राहिल्यापेक्षा तर स्वतःचा आपण का स्वतःचा मालक स्वतः का बनायचं नाही तर या उद्देशानं मी एक छोटे सुरू केली होती मुंबईला. पण कोरोना पिरियडमध्ये जरा विस्कळीत झालं तिथे राहणं पण शक्य नाही झालं म्हणून मी घरी आलो कोरोना पिरियडमध्ये. आणि त्यावेळी घरी आल्यानंतर हाच विचार चालू होता की काय करायचं काय नाही म्हणजे मी कुठे जॉब पण करायचो नाही किंवा धंदा तर गेलाच होता आपला आजचा. मग त्यानंतर ही जी संकल्पना आली त्या आमच्या शेजारच्या काकूंच्या डोक्यातून आली मी नेमकं तिथंच असल्या कारणाने ते माझ्या डोक्यात एकदम क्लिक करून गेली. म्हणून मग आम्ही हे सुरू केलं एक गृहउद्योग. आणि गृहउद्योग म्हणजे आजची कंडिशन अशी झालेली आहे की आज मार्केटमध्ये जी लोणची आहे म्हणजे लोकांच्या ताटामध्ये जी लोणची होती ती पळालेली आहे म्हणजे आज शक्यतो लोक नाही म्हणतात कुठले कारण त्यात केमिकलचा वापर जास्त होत आहे. आणि आमची जी लोणची बनत आहेत हे जशी आई आजी पूर्वीला बनवायची सेम त्याच प्रोसिजरनं होतं आणि त्याच पद्धतीवर ही लोणची बनल्या जातं.
3: नक्कीच. रजनी अंबा गृह उद्योगामध्ये तुम्ही लोणची बनवण्याचा जो उद्योग चालू केलेला आहे संपूर्ण हा उद्योग निर्भर आहे तो तुमच्या आईवर. नक्कीच.
4: आई आणि मम्मी प्रशिक्षण.
3: हां एक्झॅक्टली. तुम्ही स्वतः प्रशिक्षण घेऊन तुम्ही

0: मार्केटिंग पण आईचा हात आहे तो
1: हो
0: त्या
1: बोला ना.
0: लोणच्यानं. हा आणि एक असतं ना आई आजी म्हणा त्यांच्या हाताची चवकाई वेगळीच असते. जसं तुम्ही आता म्हणालात की एक लोणचं हा ताटातून वगळला जातो आहे कारण की त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात यूज करणारे केमिकल्स इसेन्स. तुम्ही तुमच्या या गृहउद्योगामध्ये जे लोणचे बनवतात ते कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, कशा पद्धतीने बनवतात आणि तुम्ही जे ठामपणे तुम्ही सांगत आहात की केमिकल विरहित आहेत आमचं, ते कशा पद्धतीने ती प्रोसेस सांगा.
1: बघ असं आहे की माझ्याकडे जवळपास 10 प्रकारची लोणची बनल्या जातात. त्यामध्ये आंबा, निंबू, कवट, भोकर लोणचं, त्यानंतर मिक्स लोणचे आहे, गाजर, मिरची, निंबू, किंवा आणखी खास डायबिटीज पेशंटसाठी कारल्याचं लोणचं आहे आणि मेथी दाण्याचं लोणचं आहे. म्हणजे ती मेथी अशी खाल्ल्या जात नाही, पण ती ज्यावेळेस मी लोणच्याच्या स्वरूपात लोकांना देतो तर ती कडू पण लागत नाही आणि ती म्हणजे जे काम करायचं आहे तिला वर्क करायचं आहे ते काम वर्क पण होतं. तर अशा पद्धतीने मी लोणचे बनवतो. मी म्हणजे आई बनवते मी आणि मी प्रशिक्षण तिच्याकडनंच घेत आहे. तर अशा पद्धतीने आहे. आणि जे मसाले वापरतो हे सगळे मसाले बाजारातनं घेऊन येतो आणि स्वतः घरी दळतो. त्याचं जे प्रमाण आहे ते फिक्स जसं आम्ही आता लोणच्यामध्ये जे प्रमाण ठेवलेलं आहे ते आम्ही स्वतःच घरी त्याचं प्रमाणात व्यवस्थित लोणच्यामध्ये टाकतो. तेल शुद्ध जेवढं आम्हाला शक्य झालं तेवढं शुद्ध तेलाचा प्रयोग करतो आणि लोकांपर्यंत जेवढी शुद्धता म्हणजे कधी कसं आहे आम्ही एवढ्या आत्मीयतेनं बनवतो की ते लोकांपर्यंत तेवढ्या म्हणजे लोक समाधानी झाले पाहिजे. म्हणजे क्वालिटी आणि क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. सगळ्या म्हणजे रजनी गृह उद्योगाचं कामच आहे की क्वालिटीमध्ये कधी आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. भले थोडासा आम्हाला त्याचं रिटर्न कमी आलं तर चालेल, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही.
0: या सगळ्या गृहउद्योगामध्ये कुठल्याही प्रकारचे खाण्याचे पदार्थ म्हणा, लोणचे, पापड, वड्या, संपूर्ण असे जे असतात, जितकीच तुम्ही म्हणालात क्वालिटी आहेत तितकंच त्याचं एक हायजीन म्हणतो आपण, कोरोनापासून तर आपण शिकलेलंच आहोत या गोष्टी, या सगळ्या तुम्ही तुम्हाला व्यवस्थित सगळं हाताळणं, सगळं सांभाळणं व्यवस्थित, खराब नाही झाले पाहिजे. त्याच्यानंतर काही पदार्थ असे असतात की त्यामध्ये कचरा असतो, कधी केस निघतं, काही असं, हे सगळं तुम्हाला सगळं बघावं लागतं. कशा पद्धतीने मॅनेज करता?
1: हायजीन हा सगळ्यात मोठा म्हणजे आजच्या काळातली सगळ्यात गरजेची गोष्ट झालेली आहे हायजीन हे करणं. जसं आता आम्ही जसं आमचं हायजेनिक जर म्हटलं गेलं तर आम्ही केस नाही पडले पाहिजेसाठी आम्ही टोपी वापरतो किंवा ग्लव्स समजा जे तिखट आहे त्यापासून दोन कामं होतं. एक तर हाताला पण इजा कमी होतं मसाल्याची कारण तिखट असल्यामुळे मसाल्यांचा त्रास होतो हातांना. आणि दुसरी गोष्ट हायजीन मेंटेन होतं कारण आपण कुठलं कापड पकडला किंवा काही असं पकडलं तर ते पुन्हा काही म्हणजे त्याचे काही लागलेले असतील कीटाणू वगैरे ते पण येत नाही. तर त्यामुळे ग्लव्स वगैरे वापरलं जातं. आणि दुसरी गोष्ट जो आमच्या घरचं जिथे लोणचं बनवलं जातं त्या रूममध्ये लोणचं बनवलं किंवा लोणच्याचं सामान व्यतिरिक्त दुसऱ्याला एंट्री नाही. सगळ्यात मोठा जो आमचा हे आहे प्लस पॉईंट तर ते कुठेच नाही कारण माझ्या आई प्रजापिता ब्रह्मकुमारीला फॉलो करते तर त्यामुळे तिला कोणी मनतेला आवडतच नाही कोणी बाहेरचा व्यक्ती.
0: बरं, हे जे लोणचे बनवण्याची जी प्रोसेस आहेत कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत यामध्ये?
1: यामध्ये माझ्या घरी सगळेच आहे. माझे वडील आहे, माझी आई आहे, माझे बाबा, माझी बायको आहे आणि म्हणजे आणि खास करून तर शेजार जसं त्यांना माहिती पडलं तर ते पण मोटिवेट करतात शेजारी पण आम्हाला. आणि बरेचसे तर मला मी अजून प्लॅटफॉर्म म्हणजे जसं व्हॉट्सअप या माध्यमावर आता गेलो पण सुरुवातीला जी माउथ पब्लिसिटी झाली तर ते माउथ पब्लिसिटीनीच माझं लोणचं जवळपास आज पुण्यापर्यंत पुणे मुंबईपर्यंत जातो माझं.
0: नक्कीच तुमची इतकी आत्मीयता आहे याबाबत तर नक्कीच. बरं, हे जे तुम्ही सगळं काही करता किती वर्ष झाले आहेत?
1: आता दोनच वर्ष सुरू झाले म्हणजे हे आता दुसरं वर्ष सुरू आहे आणि संपायचंच आहे. आता
0: तुमची एनर्जी बघून असं वाटते मला की नक्कीच तुम्हाला अजून हा व्यवसाय पुढे वाढवायचा आहे. परंतु याच्या मागे एक असते की प्रत्येक जण व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा हे पोटा पाण्यासाठी करतो. नक्कीच त्याला कुठलाही व्यवसाय म्हटल्यानंतर नफा तोटा हे त्याच्या माइंडमध्ये येतं आणि त्याला नक्कीच नेहमीच असं वाटतं की आपल्याला हा नफाच व्हायला हवा. तर काय तुमचं अनुभव काय सांगाल या दोन वर्षातला?

0: नफा जे नफा आणि तोटा म्हणजे कुठलाही बिझनेस असला तर त्यात नफा म्हणजे योग्यच आहे की आपल्याला त्याच्यापासून काहीतरी बेनिफिट झालं पाहिजे. पण आमचं असं आहे की बेनिफिट तर पाहिजेच पाहिजे, पण जो म्हणजे आज आमचा जो लोनचं आहे हे जे ताटातून लोकांच्या जात आहे आता म्हणजे शक्यतो लोक अवॉइड करायला लागले, पण ते ताटात राहिलंही पाहिजे त्याच आत्मीयतेने की जशी आईची हातची जी टेस्ट आहे, जसं मॉम्स मेड आजकाल होम मेड वगैरे जे झालं आहे तर मॉम्स मेड म्हणून ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंही पाहिजे. आणि असं नाही की त्याचा प्रॉफिट जे व्हायला पाहिजे तो व्हायलाच पाहिजे, पण समाधानी आम्ही एवढं आहे की ते आज 2 वर्षामध्ये माझे जवळपास 4,500 कस्टमर झालेले आहे. ते व्हॉट्सअप थ्रू, फोन थ्रू किंवा असं प्रदर्शनीमध्ये कॉन्टॅक्ट करतात की तुमचं लोनचं. आता जसं अकोल्याला एक प्रदर्शनी झाली, कृषी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी झाली ॲग्रोटेक, त्यामध्ये म्हणजे मी मागच्या वर्षी गेलो आणि मी कुठले पॅम्पलेट दिले नव्हते किंवा काही नाही, फक्त माझं जे लेबल आहे ते लेबल घेऊन म्हणजे त्या लेबलवरचं नाव बघून पूर्ण यावेळेस मला कस्टमर आले आहेत आणि त्यांना त्यांचा फीडबॅक पण चांगला मिळालेला आहे. त्यांनी पण जास्त म्हणजे आणखी सोबत आणलेले कस्टमर पण माझे जुळले आहेत. आज अकोल्यात जवळपास माझा क्लायंट बेस 1500 जवळपास.
1: अरे वा, खूप छान, खूप अभिनंदन सर. असंच तुमचं अजून पब्लिसिटी होण्यासाठी नक्कीच तुम्ही तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर शेअर करू शकाल आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी.
0: माझ्या उद्योगाचं नाव आहे रजनी अंबा गृह उद्योग दारव्हा. बिहाइंड म्हणजे आमचा पत्ता आहे महावीर कॉलनी बस स्टँडच्या मागे दारव्हा. आणि लोकेशन जर असेल तर तिथे अरिहंत किराणा आहे, त्याला लागूनच म्हणजे घरच आहे, घरूनच चालू आहे आता. आणि घरूनच म्हणजे आम्ही डिस्पॅच करतो सगळ्या, कुठे दुकान वगैरे नाही तर घरूनच सगळं. आणि घरी जर आलात तर तुम्हाला टेस्ट करायला पण मिळेल आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही कुठलंही जे लोनचं पाहिजे ते निवडू शकता. हां, आणि मोबाईल नंबर आहे 98 34 533 744. कधीही तुम्ही फोन करा, दारव्याच्या बाहेरचे असेल तर तुम्हाला बसनी किंवा ज्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत लोनचं पोहोचवता येईल तर त्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.
1: नक्कीच, धन्यवाद अनुपजी, तुम्ही इतका सुंदर शेतकरी बंधू आणि भगिनींसोबत बातचीत केलीत. समस्त आकाशवाणी यवतमाळचे जे श्रोते आहेत त्यांना तुम्ही तुमच्या रजनी अंबा गृहउद्योगाविषयी इतकी छान अशी माहिती दिलीत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमचा उद्योग भरभराटीत जाओ, त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.
0: धन्यवाद मॅम. आणि या अनुषंगाने मी कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे आणि नम्रता राजेश मॅम यांचं पण मी मनापासून आभार मानतो. यांनी आम्हाला जे गाईडलाईन दिली आहे आणि शक्यतो जेवढे शेतकरी मित्र असतील किंवा भगिनी असतील असे जे काही गृह उद्योग आहे किंवा शेतीपूरक व्यवसाय आहे तर यवतमाळ जिल्ह्यात आपल्या सांगवी रेल्वेला कृषी विज्ञान केंद्र आहे, तर तुम्ही पण इथे येऊन माहिती घेऊ शकता आणि हे माहिती तर घेतलीच पण मार्गदर्शनही खूप चांगल्या पद्धतीनं करतात, तर आपणही याचा आस्वाद घ्यावा. आणि आमच्यासारख्या छोट्या खाणी का असे ना, पण गृह व्यवसायात सुरुवात करा, कारण आज काळाची गरज झाली आहे की गृह उद्योगच स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्येच बेनिफिट आहे हे गव्हर्नमेंट पण मानतं आणि आपल्याला पण मानावं लागतं. आणि कोणाचे नोकरी केल्यापेक्षा कोणाला तरी तुम्ही नोकरी द्या अशा पद्धतीनं आपण समोर जाऊ, बस एवढंच सांगतो. आणि माझी 2 शब्द जे काय आहे इंटरव्ह्यू संपवतो. थँक्यू, धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू, धन्यवाद.
2: आत्ताच आपण गृहउद्योग चालवणारे दारव्याचे रहिवासी अनुप अंबादास धामोरे यांची मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात, तोपर्यंत मंगला माळवेला निरोप द्या. नमस्कार.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लगझॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे

वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,

0: माय भारत प्लेटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली। कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली। पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली। गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या। उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले। गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे। नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली। नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हा पाऊस येण्याची शक्यता आहे। या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली। टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला। आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी, तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे। देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली। त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले। राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली। मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रति बॅरलचा टप्पा गाठला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट, पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा

पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय.

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री.